0: सुसाइगा दंपार आई को प्यांक मोजो नमस्कार हाँ फ्रेंकी फर्नांडिस मेलबर्न ऑस्ट्रेलिया सोन तुम का यो गोई चो कोबरो कोकनी क्लियन पाविता आज मायाची दोन तारीख सुरुवात एक खबर सान फ्रांसिस शावेर हाचेर मुरमुगा वास्को हांगा आड लोपी गौतम कट्टर हाका गेल्ल्या सुमारांत हिमाचल प्रदेश हांगाच्या पुलिसांनी डिटेन केलो आनी गोंय पुलिसाच्या ताब्यांत दिलो आनी ताका गोंयांत हाडून अरेस्ट केला ताका सद्याक 7 दिसांचो पुलीस कस्टडी दिल्ली आसा गेल्ल्या सोमारांत आल्दोनचो काँग्रेस पक्षाचो आमदार एडवोकेट कार्लोस आल्वारीस फरेरा हाणें अनेक पुलीस कंप्लेंट केल्ली आसा ह्या गौतम खट्टर हाचेर
1: रिपीटेड पॅटर्न्स

0: of this man coming to destroy unchecked boy is an army pisco. Ami bow boy mun sublime pauta. Ami conacha dharma ianitia propo hosna. Ami ek matache gora bitot by doita. Ami sublime festival, mi mangra oita, aum deoda tikle party oita. And sublime, we don't have a problem. We never think on religious man. We think as brothers and sisters. So, these kind of people who come to spread poison and destroy our culture, destroy our God spirit, these are the people who should be put inside, and we must tell them, this is not your place where it's your kingdom where you can do what you want. This is a country which believes in secularism and this believes in values, and Goa is unique for it, and Goa, we cannot allow Goa to be destroyed. I condemn anybody who making any attack or insult to any god of any religion. It 29 October 2025. Hey Gautam Kartada, already St. Francis Xavier has a video camera. And I think that a terrorist murder. And in that case, was to a murder murder. I am going to kill murder that day. It is why it was. I mean, life and person the icon of the murder. They can a pattern this. And it two separate incident. How he na a sable utra reproduce koron complaint dila. It is that's a separate complaint. Upload kello ek a bharpur likes comments aile ani supreme court an kit murla ki esle communal utra eta hatred when people are doing police bus register the offense so moto even if there is no complaint
1: pun motwachi khabar mulyar aaj pasun goinche police ane vasco pramukha hanga ho hindu dharma cho karyabol organize korpi sanghatna acher case register kelina आदलो वास्को चो आमदार आणि आदलो मंत्री जे फिलिप डिसूजा हाणे आणि एक पोलीस कंप्लेंट केली असा हे ऑर्गनायझर हाचेर तसेच विरोधी निवडलेले आमदार आणि मंत्री हांचेर
2: तुम्ही गौतम कट्टरा काढलो दोललो रिमांड घेतलो तो इन्व्हेस्टिगेशन तुमच्या चालू हा आम्ही हंबर कोणना पण आम्ही एक सांगू सत्ता इतलेच जे मास्टर माइंड जे कोण असले जे प्रोग्रामांक जो लॉर्ड परशुराम ते जो प्रोग्राम असले त्यांना ते माचेर असले आणि ऑर्गनायझर आले ते कान दोरपाचे पहिले हा एक एक्झाम्पल दिता जरी तर आयज कोणे ऑर्गनायज केले कसलोय प्रोग्राम केलो आणि प्रोग्रामांक तर कितें तरी प्रॉब्लेम झालो मारामारी झाली कितें झाली पुलीस कोणाक इमिजिएटली आयज ह्या ऑर्गन बरी एक फास्ट म्हणजे बरी हाडून त्यांच्यावर एक कारवाई करू जाय असली ते दुसरं आयज आमचे मीन एमएलए आणि मिनिस्टर थिंग हाजीर असले क्लॅप मारताले शबासकी दिताले आणि तुझे कॅबिनेट मिनिस्टर जेव्हा ते फंक्शनात हाजीर असता कॅबिनेटाची मिनिस्टराची जबाबदारी जाऊन आता तो गव्हर्नमेंटचो मनीस कॅबिनेट तो आयज जेव्हा हो मनीस थिंगा रावन तरी तर क्लीन चीट दिता जो गोंय साहेबाचे उलयले ताका जाल्यार ह्या मनशाक पयलो म्हणटा तो सॅक अजून गव्हर्नमेंटान केलो ना कित्याक करू ना
3: मिनिस्टर
2: ना जो मुवीन गुदिनो कॅबिनेट मिनिस्टर तरी तर एक मुंगी असा हो त्याचो कॅबिनेट मिनिस्टर आम्ही सदांच म्हणतात सिजन कॉल चल्ला आंब्याचे न्हू आंब्याचे चल्ला जेव्हा एक कुसळ आंबो हा जाल्यार तर कित कोत्ताय अरे काढून सेपरेट उडयताय मरे अरे सेम कॅबिनेट या मिनिस्टराक मुवीन गुदिनो आयज जर तुम्ही भायर उडयना ताका ड्रॉप करना जाल्यार सगळ्यांचेर तुमच्या ब्लेम येतलो गव्हर्नमेंटाचेर चीफ मिनिस्टराचेर सगळ्यांचेर ब्लेम येतलो कित्याक आमकां लोकांक म्हणटा ती जस्टीस जाय
1: आनी एक म्हत्वाची खबर म्हणल्यार फेब्रुवारीच्या म्हयन्यात पणजे हांगा साबार गोंयकारांनी गोवा टाऊन आणि कंट्री प्लॅनिंग एक्ट हाचे सेक्शन 39A हाचे विरोध मंत्री विश्वजीत राणे हाच्या दोनापावल घराशी प्रोटेस्ट केले गेल्ल्या सुमारात काय विरोधी पक्षाचे आमदार हांका पणजेच्या पोलिसांनी चौकशी करपाक आपयले विरोधी काँग्रेस पक्षाचो आमदार युरी आलेमाव आल्दोनचो आमदार एडवोकेट कार्लोस आल्वारीस फरेरा आणि आम आदमी पार्टीचे आमदार कॅप्टन वेन्झी वेगस आणि इंजिनियर क्रू सिल्वा हांका पोलिसांनी नोटीस काढून पोलीस स्टेशनाचेर आपयले
4: लोकां बारा जरी तर आम रावले दिस इज अ फाईट फॉर द पीपल ऑफ गोवा अ लॉट ऑफ सच एफ आय आर आय बिलीव्ह विल बी रजिस्टर्ड दिस इज नॉट अ स्टेन

0: On me personally, it is like a medal. It's a badge of honor for standing for Goa and Goans. Arey Magadista, let us see. They have called us now. I'll just go check. I'm not aware. I got this Jenna Maki and Samane Aile Sakhade. Magadisle Hausa Saman Kelm. Onje speaker and government and session apel. Amka ya 39 each virud. Amka je Goyan je kaide law and order problem discuss torpak. हे सामान आयला मग मागे गमन आयले की पोलीस आयला मग आणि पोलीस आहे घेऊन सामान. सो डेफिनेटली आर मंत्रा इज धरोमत. वी आर फाइटिंग फॉर द कॉजेस अँड द इश्यूज ऑफ द पीपल डेफिनेटली. सो आय विल गो इनसाइड अँड चेक.
1: तर जेव्हा असलं काय गोंयच्यो खबरो कोंकणीतल्यान मेलबर्न ऑस्ट्रेलियासून मेळूया दुसऱ्या सोमारात ते मेरेन मोग आसून दी.